0: गिलास तुम कुफा भी।
1: आनक एच यार मथुरी कदमान सम्मान अरे क्यों मास तीन तानक युंदान दात तिमान रुचुरुच फैनेने फट्रुटक न तोम्री ह्यान चेव आरे फसक पुटक नुन्या बेन ल्याव जानन कसाव लैना बेन तानन रामजुन गुन्ना आज तो मन चनाओ फच मुंबनाओ कूर जो वे देश के तुझो सौर का जन रियमंत रच फटतो कूर जे ले निफ सैनक न जे याद निफ याइनक फेन जावा मिफा मा मील चाई तक तूर ए फंताओ न मार जो Sofanyafy naminao izany za mifomaraina mieritreritra ao an-tsaina sy mitetika ny asa minoko ny masoandro ho sakafontsika anio na de hoe indray mahandro nefa ny ofany sarety ny tanterako azam-bola notrosaiky tatotsia nisy any matsy vola teo ampelatanantsika nokendrena tsy hipika nefa lasa ndreninao ividianan-tapadamba anapenana toloko ary ny ambo no ny angambo raha misy te atao akanjo anatomoanao fa mamiry firy loatra tiririnytsika ity nefa etsy matory fahadalana ny andala resak'olo nefa lanaka ka ny ady sainyray no enti ny ampatory zanaka tsy hitamory sombonaiko fa miady be ny saiko raha mpitsy fotsiny azy ifindratrano ny atao varatra ka izano karamainy mety ho vitanio ny karatra kanjo reko indray izao fa ny lala no sakanana raha mpitsy vaomaraina nisy mantsy fitokanana atao kaikitsika ato ka nisy areto izay mandeha dia avily avoko fa andalo ireo lehibe ary izay lay mahavo sady mahavaky fo ny mpitroniko tahakanay fa tao maro nietraketraka tongatonga fotsiny eny ka de mahaketraketraka nefa etsy matory mikipi ka mikipi ary azo mena tsy dada sy ny redirediny fefa tafaloatra loatra ny ahy asy tebitebiny miondana sombonaina eto mpoko be taraina
0: Sotra tombokolahy, sotra tombokovavy.